तरह भी तहा पिया प्रभु है जू है देसा पेसा भजंग प्रयाद छंद अगाधे अबाधे आनंदी स्वरूपे नमो सरा माने समस्ति नदाने नमस्तमंग निर्दाथे नमस्तमंग परमाथे नमस्तमंगा गंजे नमस्तमंगा पंजे नमस्तमंगा काले नमस्तमंगा बाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राजराजे नमो सा साजे नमो सा साहे नमो सा साहे नमो मा माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोके नमो सो सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वपीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वजंत्रंग नमो सर्वदृशंग नमो सर्वकृशंग